0: сюда бабочка. Бабки ты мира бача. Ар бача ты мира баба. Китна мита баз. Бас мира чугели. Ski kamal hare ki dil keh rahi hai mera baba baap ki dil har ek bachche prit keh rahi hai mera bachcha.
1: आप सुन रहे हैं शिवा रेडियो, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम.